Führung im Völkerbund. Und ich sage, hey, jeder schätzt sich ein bisschen. Ich habe dann nicht vergessen, dass ich den Pakistan hier beginne. Ich will diese Pakistan aus dem Völkerbund in Bethi. Und ich sage, hier war der Wallisena mit zwei Kretschinen. Und der Wimann Pakistan mit Crash. Und der Arunin, Jutgebundi, bin alle Agier. जब पाकिस्तान के सरकारी राष्ट्रपति ने फोन करता है कि हम आपके बेटे को रिहा कर रहे हैं, तो जानते हैं फील्ड मार्शल का जवाब क्या था? उन्होंने पूरे सम्मान के साथ कहा, वो